ಭೂತೌ ಶಂಖ ಕಪಾಲಿದ ಭೂಷಿತ ಕರೌ ಮಾಲಾಸ್ತಿ ಮಾಲಾಧರೌ ದಿವ್ಯೌ ದ್ವಾರಪತಿ ಶ್ಮಶಾನ ನಿಲೇಧಿಸನೌ ನಾಗಾರಿ ಗೋವಾಹನೌ ದೀಕ್ರೌ ಬಲಿದಕ್ಷ ಮತನೌ ಮೇಘಾದ್ರಿ ರಾಜ ಪ್ರಭೌ ಪಾಪಂ ಮೇ ರಥೌ ಸದಾ ಹರಿಹರೌ ಶ್ರೀಶೈಲಜಾ ವಲ್ಲಭೌ ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಿ ಪಾರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಪರಮಪಿತ ಪರಮಾತ್ಮ ಜ್ಞಾನದಾತ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಜೀ ಪೂಜನೀಯ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಜು ಹಜುರ್ಗ ಚರಣ ಕಮಲ ಢೋಗ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಣಾಮ ಗರ್ದೈ ಆಜ ಪನಿ ಯೋ ಸೈಲೆಂಟ್ ಎಫ್ಎಂ ಮಾ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಕು ಆಜ್ಞಾಲಾಯ ಶಿರ ಉಪರ ಗರ್ದೈ ಫೇರಿ ಯಾ ಐಪಿಎಕು ಛು ರ ಯೋ ಸೈಲೆಂಟ್ ಎಫ್ಎಂ ಸುನೇರ ಬಸ್ನು ಉನಿ ಹಜುರರು ಸಬೈಲೈ ಮೇರೆ ದಶಮಲಿ ಜೋಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಅವರ ಜಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾರ್ಜನ್ ತಗ್ರೌನ ಚಾಹು ರೀ ಮಾನವ ಧರ್ಮ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಮಾರ್ಫತ್ ಉಜ್ಞಾ ಶಿರೋಪರ ಕುರಾ ಪ್ರಚಾರ ಆಜ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಜೀವ ಕೃಪಾ ಭೈರ ಉಪಸ್ಥಿತ ಭಿತ್ರಬಾಟ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಜೀ ಕತಿ ಕಸ್ತ ಖಟಾವು ತೈ ಅನುಸಾರ ಹಜುರ ಅಗಡಿ ರಾಖ್ನೆ ಹಮಿ ಮಾನವ ಕಿನ ಭಯಂ ತ ಭಂದಾಖೇರಿ ಜುನಿ ತ ಹಮಿಲೆ 84 ಲಕ್ಷ ಜುನಿ ಭನೆರ ಭನಿಯೆಕೊ ಛ ಜೀವನ ಸಪೈಕೊ ಏಕೈ ಹೋ ಸಪೈ ಪ್ರಾಣಿಲೈ ಭೋಕ ಲಾಗ್ನಿ ತಿರ್ಖ ಲಾಗ್ನಿ ಮಾಯಾ ಲಾಗ್ನಿ ಪಶು ಪಂಛಿ ಕೀಟಾನಸ್ ದೇಖಿ ಲಿಯೇರ ಸಬೈಕಾ ಬಾಲ ಬಚ್ಚಾ ಸಬ್ಕುಛ್ ಹುಂಚನ್ ತ ತಿನ್ ಮಧ್ಯಮಾ ಈ ಸಪೈ ಹುನ ತ ಎವಡೈ ಪೃಥ್ವಿ ಆಮಾಕಾ ಸಂತಾನ ಹೌ ಹಾಮೀ ಪನಿ ಉನೈಕಾ ಸಂತಾನ ಹೌ ರ ಯೇ ಸಬೈ ಕೆ ಛ ತ ಭಂದಾಖೇರಿ 84 ಲಕ್ಷ ಜುನಿಮಾ ಗಯೆ ಪಛಿ ಚೈ ಭೋಗ ತ ಉನಿಹರುಲೈ ಲಾಗ್ಛ ರ ಖಾನ ಉನಿಹರುಲೈ ನಿ ಪರ್ಛ ಬಸುಬಾಸಕೋ ವ್ಯವಸ್ಥಾ ಉನಿಹರುಲೈ ಪನಿ ಚಾಹಿಂಚ ಸಪೈ ಕುರಲೈ ಪ್ರಾಣ ಹೋ ಪ್ರಾಣಲೈ ಸಬ್ಕುಛ್ ಚಾಹಿಂಚ ದೇಹಲೈ ಚಾಹಿನೆ ಹೋಯ್ನೈ ರಹೆಛ ಚಾಹಿನೆ ಪ್ರಾಣಲೈ ರಹೆಛ ರ ಹಾಮಿ ಕೆ ಛೌ ತ ಭಂದಾಖೇರಿ ಪಶು ಪಂಛಿಹರು ವಿವೇಕಶೀಲ ಬುದ್ಧಿಜೀವಿಹರು ಛನ್ ಉನಿಹರು ಉನಿಹರುಲೈ ಜ್ಞಾನ ಉಪಲಬ್ಧ ಹುದೈನ ತರ ಉನಿಹರು ಭಿತ್ರ ದಯಾ ಛ ಪ್ರೇಮ ಛ ಭಾವನಾ ಛ ಹೈನ ಏಕ್ಲೆ ಅರ್ಕಲೈ ಆಹಾರ ಲಗೇರ ಖುವಾಉನಿ ಹೈನ ಖೋಜಿ ಖೋಜಿ ಲಗೇರ ಅರ್ಕಲೈ ಆಫ್ನು ಬಾಲ ಬಚ್ಚಲೈ ಖುವಾಉನಿ ಪಾಲನ ಪೋಷಣ ಗರ್ನಿ ತ್ಯೋ ಸಬೈ ಪ್ರೇಮ ಉನಿಹರುಮಾ ಪನಿ ಛ ರ ಮಾನವಮಾ ಭಿನ್ನತಾ ಕೆ ಛ ತ ಭಂದಾ ಮಾನವಲೆ ಭಿನ್ನತಾ ಭನೆಕೊ ಚೈ ಶಾಸ್ತ್ರ ನೀತಿ ಅನುಸಾರಲೆ ಚಲ್ನು ಪರ್ನೆ ಮಾನವಕೋ ಕರ್ತವ್ಯ ಹೋ ತರ ಆಜ ಕೆ ಭೈರಾಖೇಛ ಭಂದಾಖೇರಿ ಶಾಸ್ತ್ರ ನೀತಿ ಭನ್ನೆ ಕುರಾ ತ ಕತಾ ಗಯೋ ಕತಾ ಗಯೋ ಹಾಮಿಲೈ ಯೋ ಮನ್ ಭಿತ್ರ ಕೆ ಭೈರಾಖೇಛ ತ ಭಂದಾ 21ಔ ಶತಾಬ್ದಿ ಭನೆರ ಹಾಮ್ರೋ ಮನ್ ಭಿತ್ರ ಆಯಿರಹೆಕೊ ಛ ಚಾಹೆ ಜತಿ ನೈ ಶತಾಬ್ದಿ ಅಗಾಡಿ ಬಡೆ ಪನಿ ಚಾಹೆ ಜುನೈ ಜುಗ ಪರಿವರ್ತನ ಭರ ಆಯೆ ಪನಿ ಕೆ ಛ ತ ಭಂದಾಖೇರಿ ಪೃಥ್ವಿ ತ ಉನೈ ಹುನ್ ಆಕಾಶ ಉನೈ ಹುನ್ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯಹರು ಉನೈ ಹುನ್ ತಾರಾಗಣಹರು ಉನೈ ಹುನ್ ಧರ್ತಿಬಾಟ ಉಬ್ಜಿನೆ ಅನ್ನ ಪಾನಿ ಸಬೈ ಕುರಾ ಉನೈ ಹುನ್ ಕುನೈ ಕುರಾ ಚೈನೆ ಫರಕ್ ಛೈನ ಕಿನಕಿ ಧರ್ತಿಬಾಟ ತೈ ಅನ್ನ ತೈ ಫಲಫೂಲ ತೈ ಪಾನಿ ತೈ ಹಾವಾ ಆಕ್ಸಿಜನ್ ಉತ್ಪನ್ನ ಭೈರಹೆಕೊ ಛ ರ ಹಾಮಿ ಹಜುರ ಹಾಮಿಲೈ ಪಾಲನ ಪೋಷಣ ಭಗವಾನಕ್ಕೆ ದಯಾ ಕೃಪಾ ದ್ವಾರ ಸಪೈ ಪ್ರಾಣಿಲೈ ಪಾಲನ ಪೋಷಣ ಈ ಧರ್ತಿ ಆಮಾಲೆ ಗರೆಕೊ ಛ
र हामी माथि के छ भन्दा पशु पन्छीमा दया मात्रै छ। उनीहरूको आफ्नो जातित्व अनुसारको आहारहरू खाने ओर्ने घुम्ने रमाउने जीवनमा आनन्दै आनन्द न उनीहरूले काम गर्नुपर्छ न उनीहरूलाई केही बित्छ, आनन्दपूर्वकले जीवन बितेको छ, परमात्माले दिएको छ, खाएको छ, बाँचेका छन्। तर हामीमाथि के भइरहेछ भन्दाखेरि हामीलाई आजलाई भएर पुग्न पुग्ने, भोलिलाई भएर नपुग्ने, वर्षौंभरिलाई भएर पनि नपुग्ने, मानिसमाथि अलिकति लाचारपन बढी भएको छ। किनकि हामी लाचारपन चाहिँ केमा हुनु पर्थ्यो त भन्दाखेरि मानवको जीवन खाना पिनको लागि मात्र होइन, मानवको जीवन कि शास्त्र नीति अनुसारले हामीलाई चल्नको निमित्त भनेर हाम्रो कानून भनेकै शास्त्र हो, नियम भनेकै शास्त्र हो। शास्त्रले पनि कुनै कुरा बेइमानी नराम्रो कर्म गर्नु भनेर शास्त्रले भन्दैन, तर के छ भनेदेखि शास्त्रले पनि सत्यमा चल्नु भनेर भन्छ, कानूनले पनि सत्यमा चल्नु भनेर भन्छ, कानून नै शास्त्र हो। र हामी के भइरहेछौ भन्दाखेरि शास्त्रलाई अहिले आएर हामीले रमाइलोमा परिणत गर्यौं, हामीले मान्ने मात्रैमा हामीले विकल्प गर्यौं, त्यस कारणले गर्दाखेरि हामीले त्यसलाई बुझ्ने कोसिस गरेनौ। किनभने शास्त्रभित्र महत्वपूर्ण कुरा हुन्छ, मान्छेको आधार नै शास्त्र हो। किन भन्दाखेरि त्यत्तिकै महान पुरुषहरूले शास्त्र बनाएर छोडेको होइन, हर मानवको उद्धार होस् भन्नको निमित्त भनेर चार वेद छ शास्त्र अठार पुराण रचना गर्नुभयो र छोडेर जानुभयो। आज त्यही चिजलाई हामीले जान्न नसकेर फेरि धरतीमा महान पुरुषले अवतार लिनु पर्यो। अवतार लिएर पनि संसार व्यापक प्रचार गर्दा गर्दै विश्वभरि नै सन्त महात्मा पठाएर प्रचार गर्दा गर्दै हरेक माध्यमबाट टिभीबाट मोबाइलबाट हरेक गरेर चाहिँ मानवलाई सम्झाउन भनेर कति प्रयास गर्नुभएको छ कि यो मानव धर्मले। तर आज हजुर हामीलाई किन यो तिनी दिमागभित्र नपसेको होला, किन चाहिँ यो हाम्रो मनले सम्झिन नसकेको होला? किन भन्दा हामी पूजा पाठ यज्ञ यसैमा भङ्कारिएर, यसैमा हामी रुमलिएर, यसैमा हामी माया मोह यसैमा हामी रुमलिएर हामी दिन बिताएका छौँ। किनकि हामीले गर्नुपर्ने कर्तव्य के थियो भन्दाखेरि हामीले गर्नु कर्तव्य त धर्म पूजा गरेका भरले मात्र हुने होला होइन, यो चाहिँ हाम्रो जीवन कल्याण होस्, रोग व्याध नलागोस्, ऐश्वर्य उपलब्ध होस् भन्नको निमित्त यसरी चाहिँ गरिएका कार्यहरू हुन्। र भने कतिपयले यो पनि गर्छन्, मेरो यो काम सफल होस् हे देवता हो भनेर हरेक मन्दिर मन्दिरमा कसैले पाठी भाकल गर्ने, कसैले बोक्का भाकल गर्ने, कसैले परेवा भाकल गर्ने, कसैले चाहिँ भने लाख बत्ती बाल्नेछु भन्ने, यस सबै भुवरीमा मानव अगाडि बढिरहेको छ। किनकि आफ्नो काम भगवानलाई मेरो यो काम सफल गरिदेऊ भनेर काम लगाएर हजुर हामी आज ज्याला दिनेमा पुगेका छौँ भगवानलाई। जसले हामीलाई पालन पोषण गरेको छ, जसले हुर्काई बढाई गरेको छ, हामीलाई जसले यो जीवन निर्वाह गरिदिएको छ, उसैलाई हामी ज्याला दिनेमा पुगेका छौँ। किन भन्दा हाम्रो विवेकले कस्तो चाहिँ काम गरिरहेको छ, दुःख लाग्दो कुरा। तपाईँ हामी जातित्वमा धेर भर पर्ने, पार्टी दृष्टिकोणमा धेरै भर पर्ने, फलानु फलानु पार्टीको, फलानु फलानु जातिको यस्तो किसिमको भावना लिएर, फलानु धनी, फलानु मान्यजन,
यस्तो किसिमको भावना लिएर आज हजुर हामी कता गयौ कता गयौ, जानु पर्ने कता थियो। र दया धर्म भन्ने कुरा त दयाबाट उत्पन्न लिएर फलानु धनी फलानु मान्यजन यस्तो किसिमको भावना लिएर आज